एक छटाक तेले माई मावली काय करे रे भा मु करता नहीं ऊंदा इनकी तो एक न दी बूंद पड़ते खमत यारी शेज पड़ गए छोरार कावली माई दीज बूंदेर माई हेट भगला तपरच पक्को वच कर जाच हरोदार पानी खान सत्तो पड़ रे छी आणि एक दारू तो छूटे नी तू मानस का मानस का अरे लार देख साधु संत काय कर गए मोती वालो सदा क्यों गो कोई मारे मनेर मको नी करो कबीरदास गोरुबा काका सावता माळी नरारी सोनार जनाबाई मीराबाई संत सुकुबाई चोका मेला सजन कसाई निवर्ती ज्ञानदेव सो पाण मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कबीर कमाल रोजाच अमार नरहरी सोनार गाडगे बाबा कैकारी बाबा सुदगुरु स्वामी नामानंद बाबा नामदेव कीर्तन करी पुढे नाचरे पांडुरंग हरी नाचता नाचता गळाला पितांबर कबीर मने देवा पितांबरावर मुनेर मुके मायरो बोल छ अरे तू सांभळो गो तू तारो कल्याण वे जाय थोर संताचा महिमा थोर संताचा महिमा आले

घर घर चोटी पकड़ फेर ये रे सारू काई करो रे भा पानी रंग बांध रे पाल मरे रंग जिंकले रे काल जगासी काल खाए संत माता दिले पाए अरे जगेन काल खाए वालो छ जाहिर से नरधई जावाळ छ ई रेवाळ छेनी पण काई करो 84 चुकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चाले वालो छ वो रे घघरा मारो भगवान बाई राबो रावो कोनी राब मेलो छ करण केन मन काई केर छ।